सुप्रभात श्रोते हो, आपण ऐकत आहात 93.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे बडोदे केंद्र आणि मी आहे पूनम। आजची आपली निवेदिका। आजच्या आपल्या मराठी कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, आज दिनांक 21 जून 2026। 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो। आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 2014 संयुक्त राष्ट्र महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची कल्पना मांडली। त्यानंतर तब्बल 175 देशांनी भारताची

या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस योग दिन म्हणून घोषित केला. अशा प्रकारे आज आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत. भारतीय परंपरेने जगाला दिलेल्या अनेक अमूल्य देणग्यांपैकी योग ही एक अनमोल देणगी आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेला योग हा केवळ भारतापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केला आहे. आता कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की 21 जूनच का म्हणून, तर त्याचे असे की 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. उत्तर गोलार्धात या दिवशी सूर्य जास्त काळ आकाशात असतो, जो दीर्घायुष्य आणि ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. योग हा केवळ व्यायाम नसून तो शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन साधण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. योग ही स्पर्धा नाही, तो स्वतःशी संवाद साधण्याचा एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक श्वासात सजगता, प्रत्येक आसनात संयम आणि प्रत्येक ध्यानात आत्मशांती अनुभवण्याची कला म्हणजे योग. त्यामुळे योग हा एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवा. असा हा योग तुम्हा आम्हा सर्वांनाच नित्यनियमाने साधता यावा याच शुभेच्छा. चला मंडळी, आता ऐकूयात योगियांचा योगी सकल जनांचा कैवारी, म्हणजेच आपल्या सावळ्या विठ्ठलाच्या भक्तिरसात आपल्याला भिजवून टाकणारं एक गीत. या गीताचे गायक आहेत वैशाली सामंत आणि श्रीकांत नारायण.

0: श्रोते हो, जून महिना म्हटलं की आपल्याला ओढ लागते ती दोन गोष्टींची, एक म्हणजे पाऊस आणि दुसरी म्हणजे शाळा. बहुतेकांच्या शाळा तर आत्तापर्यंत सुरू झालेल्याच असतील. अनेक विद्यार्थ्यांनी नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुवास मनात साठवत नवीन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा केला देखील असेल. पाठीवर नवकोरं दप्तर, मनात नवीन उमेद घेऊन अनेक लहान मोठी पावलं शाळेकडे निघालेसुद्धा. पण पाऊस, त्याचं काय? तो अजूनही हवा तसा बरसत नाही. त्याने तर यावर्षी आपल्याला तिष्ठतच ठेवलंय. जणू काही बिचारा अंतच बघतोय आपल्या सर्वांचा आणि ह्या चराचराचा सुद्धा. पाऊस रागावला तर नसेल ना आपल्यावर? मंडळी, हा प्रश्न मी जरी ओघा ओघाने विचारला असला तरी या प्रश्नाचा अतिशय सखोल विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे बघा ना, त्याने आपल्यावर रागवावं असं काही आपण करतोय का? तर हो, कळत न कळत आपणच असे काहीतरी करतोय ज्यामुळे पाऊस दरवर्षी आपल्यापासून अधिकाधिक दूर जातोय. म्हणजे बघा हं, गेल्या काही वर्षांमध्ये आपण निसर्गाच्या वागणुकीकडे जर बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की काहीतरी गंभीर बदल घडत आहेत. आज आपण कोणत्या ऋतूत जगतो हे ओळखणंही कठीण झालं आहे. आज जून महिना संपायला आला तरीसुद्धा आपल्याला AC लावावे लागतात. पूर्वी AC सधन घरीच असायचे. AC असणं वापरणं ही एक सोय होती, सुविधा होती. पण आता मात्र आपल्याला ती गरज वाटते. आणि त्याचा परिणाम असा होतो की AC अतिवापरामुळे त्यातून बाहेर पडणारा विशिष्ट वायू ओझोन लेअरला सच्छिद्र करतोय आणि सूर्याची अतिनील किरणं पृथ्वीवर येतात. त्यामुळे अनेक प्रकारचे त्वचेचे विकार तर होतातच, पण तापमान देखील वाढत आहे आणि हे दुष्टचक्र दिवसेंदिवस असेच चालू आहे. हे सगळं असं होतंय कारण आपण निसर्गाचं संतुलन आणि त्याचे शाश्वत नियम मोडले, सर्व मर्यादा ओलांडल्यात. वाढतं प्रदूषण, प्रचंड प्रमाणावर झालेली जंगलतोड, वाहनांचा अतिवापर, सिमेंटची वाढती जंगलं, हे सगळेच पावसाला आपल्यापासून दूर करण्यास कारणीभूत आहेत. बरं मंडळी, या रुसलेल्या पावसाची मणधरणी कशी करायची, त्याला परत पूर्ववत करण्यासाठी काय काय करायचं, याचा विचार आपण पुढे करणार आहोतच. पण तत्पूर्वी आपण एका वेगळ्या विषयावरील मनोगत ऐकूयात आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत मानसी रांगणेकर. आपण ऐकूयात नीतिमत्ता या विषयावरील त्यांचं मनोगत.
1: क्षणभर कल्पना करा, तुम्ही रस्त्यावरून चालत आहात, अचानक तुम्हाला पैशांनी भरलेलं एक पाकिट सापडलं. आजूबाजूला कुणीही नाही, कुणी तुम्हाला पाहिलेलंही नाही. इथे तुम्ही नक्की काय कराल? ते पाकिट स्वतःकडे ठेवाल का, की त्याच्या खऱ्या मालकाला शोधून परत करण्याचा प्रयत्न कराल? या क्षणी निर्णय घेण्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट मार्गदर्शन करते? ती कोणती गोष्ट आहे जी आपल्याला चूक आणि बरोबर यातला फरक सांगते? कायदा, धर्म, भीती की तुमच्या अंतःकरणातील एक आवाज? तो आवाज म्हणजेच नैतिकता. नैतिकता ही अशी शक्ती आहे जी आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक समजून देते. ती आपल्या वर्तनाला योग्य दिशा देते आणि समाजात सुसंवाद निर्माण करते. एथिक्स हे वेळ, काळ आणि परिस्थिती यानुसार बदलू शकतात काय, या सर्वच गोष्टींचा सविस्तर विचार करूया. मित्रांनो, जगात कोणतंही तत्वज्ञान समजायचं असेल तर भारतभूमीवर जन्मलेल्या भगवान श्रीकृष्णांपेक्षा मोठा तत्वज्ञ संपूर्ण जगात कोठे नाही, आणि श्रीमद भगवद्गीतेपेक्षा मोठे दर्शनशास्त्र अन्यत्र कुठेही सापडणार नाही. भारतीय संस्कृतीत नैतिकतेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे आपला अधिकार फक्त कर्म करण्यावर.

त्याच्या फळावर नाही. कर्तव्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे आपले काम करत राहणे हाच नैतिकतेचा मूलभूत संदेश. इतिहासातही अनेक विचारवंतांनी नैतिकतेविषयी आपले विचार मांडले. जसं की ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल यांच्या मते नैतिकता म्हणजे उत्तम चारित्र्य घडविणे. प्रामाणिकपणा, धैर्य, दयाळूपणा आणि विवेक ही त्याची प्रमुख लक्षणे. उदाहरणार्थ, एखाद्या इमारतीला आग लागली असेल आणि आत एक मूल अडकले असेल, तर अग्निशामक दलाचा जवान स्वतःचा जीव धोक्यात घालूनही त्या मुलाला वाचवण्यासाठी आत जातो. हेच त्याच्या नैतिक कर्तव्याचे उत्तम उदाहरण आहे. जर्मन तत्वज्ञ एमॅन्युअल यांच्या मते नैतिकता म्हणजे नियम आणि कर्तव्यांचे निष्ठेने पालन करणे. परिणाम मात्र काहीही असो, योग्य तेच आचरण करणे महत्वाचे ठरते. तर जॉन स्टुअर्ट मिल यांनी एक वेगळीच संकल्पना मांडली आहे. त्यांच्या मते सर्वाधिक लोकांच्या सर्वाधिक हिताचे जे कार्य असेल तेच सर्वात मोठे नैतिक कार्य. या विचारसरणीला उपयोगितावाद असंही म्हणतात. आजही शासन, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक निर्णय याच तत्वावर आधारित घेतले जातात. आता पाहूयात नैतिकतेचे विविध प्रकार. पहिला प्रकार म्हणजेच वैयक्तिक नैतिकता. हीच तर आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया असते. प्रामाणिकपणा, आदर, दयाळूपणा आणि सत्यनिष्ठा यांचा त्यात समावेश होतो. आपली इतरांशी वागणूक कशी असावी हे यावरच तर ठरते. आता जर तुम्हाला सापडलेले पाकिट परत केले तर ते तुमच्या प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे. जर तुम्ही एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत केली तर ती तुमच्या दयाळूपणाची अभिव्यक्ती आहे. तसंच दुकानातून सामान विकत घेतल्यानंतर दुकानदाराने जर चुकून तुम्हाला अधिकचे पैसे देऊ केले तर त्याला ते प्रामाणिकपणे परत करणे म्हणजेच तुमची नैतिकता. दुसरा प्रकार म्हणजे व्यावसायिक नैतिकता. प्रत्येक व्यवसायाची काही नैतिक तत्वे असतात. जसं आपण ज्या ऑफिसमध्ये काम करतो तिथेही वागण्याची काही मूल्य आणि तत्वे असतात. कुणी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला कोणतं काम सोपवलंच असेल तर ते प्रयत्नांनी पूर्ण करणे. जसं डॉक्टरांनी घेतलेली ओथ. डॉक्टर्स आपल्या रुग्णांवर निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे उपचार करण्याची शपथ घेतात. शिक्षक कोणतेही भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना समानतेने शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पत्रकारांनी समाजापर्यंत निष्पक्षपणे सत्य पोहोचवण्याचे कार्य करावे हीच तर अपेक्षा त्यांच्या व्यवसायात केली जाते, होय ना? ही सर्व आहेत व्यावसायिक नैतिकतेची उदाहरणे. तिसरा प्रकार म्हणजेच सामाजिक नैतिकता. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, तर समाजाप्रती आपली काही जबाबदारी असते. सर्वांना एकसमान वागणूक देणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, मानवी हक्कांचा आदर करणे आणि सामाजिक न्यायाला पाठिंबा देणे ही झाली सामाजिक नैतिकतेची प्रमुख तत्वे. तसंच सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कचरा न टाकणे, पाण्याची बचत करणे, वीज आणि पाणी यासारख्या सुविधांचा काळजीपूर्वक वापर करणे, सार्वजनिक संपत्तीचे जतन करणे ही छोटी छोटी वाटणारी पण अत्यंत महत्वाची नैतिक कर्तव्य आहेत. चौथा प्रकार म्हणजेच व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रातील नैतिकता. जेव्हा एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देते, ग्राहकांशी अत्यंत प्रामाणिक राहते आणि पर्यावरणाचीही तितकीच काळजी घेते तेव्हा ती नैतिक व्यवसाय करत असते. परंतु बालमजुरी, आर्थिक फसवणूक आणि पर्यावरणाचे प्रदूषण यासारख्या काही गोष्टी अनैतिक मानल्या जातात. याने फक्त कंपनीची रेप्युटेशन खराब होत नाही तर कायदेशीर कार्यवाहीला सामोरंही जावं लागू शकतं. मंडळी, आजच्या डिजिटल युगात डिजिटल नैतिकता ही तितकीच महत्वाची झाली आहे. एखाद्याचे खोटे सोशल मीडिया अकाउंट तयार करणे किंवा त्यांच्या परवानगीशिवाय त्यांची वैयक्तिक माहिती, फोटो इत्यादी वापरणे किंवा ऑनलाईन फसवणूक करणे हे डिजिटल नैतिकतेचे उल्लंघन आहे. मित्रांनो, नैतिकता नेहमीच सोपी नसते. कधी कधी तर आपल्या

0: समोर अशी परिस्थिती निर्माण होते जिथे योग्य आणि अयोग्य यातील सीमा अस्पष्टच होत जाते. आपण रोजच्या आयुष्यातही अनेकदा याला सामोरे जातो. जसं एखादा शिक्षक जेव्हा एक्झाम हॉलमध्ये ड्युटी देत असतो आणि तिथे त्यांचा स्वतःचाच मुलगा चीटिंग करताना पकडला जातो, अशावेळी ते काय निर्णय घेतील बरं? त्यांनी घेतलेला तो योग्य निर्णय म्हणजेच एथिक्स. सन 1982 अमेरिकेतील एका कंपनीच्या सीईओंनी असाच निर्णय घेतला होता. या औषध कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी लाखो औषधांच्या बाटल्या बाजारातून परत मागवल्या. कंपनीला त्याचा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला, पण ग्राहकांचा विश्वास टिकवणे त्यांनी अधिक महत्त्वाचं मानलं. यातून आपल्याला समजतं की नैतिक निर्णय तात्पुरता तोटा देऊ शकतो, पण तो दीर्घकालीन विश्वास आणि प्रतिष्ठा हीच निर्माण करतो. नैतिकता केवळ नियमांपुरती मर्यादित नाही, तर ती मानवी मूल्यांशी जोडली गेलेली आहे. नैतिकता म्हणजे केवळ योग्य अयोग्य याचे ज्ञान नव्हे, ती म्हणजे कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता. ती म्हणजे प्रामाणिकपणा, निष्ठा, दया, न्याय आणि जबाबदारी यांचा समतोल साधण्याची कला. मग महाभारताच्या युद्धात अर्जुनाला स्वतःच्याच नातेवाईकांविरुद्ध शस्त्र उचलावे लागले, कारण त्याच्यासाठी धर्म आणि न्याय अधिक महत्त्वाचे होते. जीवनातही अनेकदा आपल्याला अशाच कठीण निवडी कराव्या लागतात. नैतिकतेचा मार्ग नेहमी सोपा नसतो, पण तोच मार्ग समाजाला अधिक चांगले, सुरक्षित आणि न्यायपूर्ण बनवतो. चला तर आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात नैतिक मूल्यांचे पालन करण्याचा प्रयत्न करूयात.
1: तर श्रोतेहो, आपण बोलत होतो आपल्यावर रुसलेल्या पावसाबद्दल आणि एकूणच बदलत जाणाऱ्या ऋतुचक्राबद्दल. जरी विस्कळीत झालेले ऋतुचक्र अगदी पूर्ववत करणे आपल्या हातात नसले, तरी त्याचे दुष्परिणाम काही अंशी कमी करूच शकतो. जसे की मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करणे, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा अशा गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करणे, पावसाचे पाणी साठवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे, तलाव, बंधारे आणि जलसाठ्यांची देखभाल करणे. काय वाटतं तुम्हाला, या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना सहज जमण्यासारख्या आहेत, हो की नाही? मित्रांनो, दुरावलेला, रागावलेला पाऊस ही केवळ निसर्गाची अनिश्चितता आहे असं नाही, तर माणसाच्या बदललेल्या जीवनशैलीचीही एक चेतावणी आहे. निसर्गाशी सुसंवाद राखणे, पर्यावरणाचे जतन करणे आणि शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारणे हीच या समस्येवरील दीर्घकालीन उपाययोजना आहे. आपण सगळ्यांनी आता लक्षात ठेवूयात की निसर्गाचं संरक्षण म्हणजेच आपल्या भविष्याचं रक्षण. चला श्रोतेओ, आता या अतिशय आशावादी संकल्पासोबत आपण ऐकूयात प्रेमरंगात रंगवून टाकणारं एक गीत. हे गीत क्षणभर विश्रांती या चित्रपटातील असून याचे गायक आहेत अवधूत गुप्ते आणि ऋषिकेश कामेरकर.

श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे का की ज्याप्रमाणे आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतोय, त्याचप्रमाणे आज जगभरात वर्ल्ड म्युझिक डे म्हणजेच संगीत दिनही साजरा केला जातोय. संगीत म्हणजे केवळ सात सुरांची मांडणी नाही, तर संगीत म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्याची सर्वात सुंदर भाषा, अशी भाषा जिला शब्दांची गरज नसते. म्हणूनच संगीताला विश्वभाषा असंही म्हटलं जातं. श्रोते हो, आपल्या आयुष्यात असा एकही दिवस नसतो ज्या दिवशी आपण कोणत्याही स्वराला भेटत नाही. म्हणजे बघा ना, सकाळी होणारा पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याची सळसळ, मंदिरातील घंटानाद, मुलांचं मणमुराद हसणं खिदळणं, पानांची सळसळ, नदीनाल्यांची खळखळ, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, हे सगळं निसर्गाचं संगीतच तर आहे. आपल्या भारतीय परंपरेत तर संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सात सूर हे केवळ ध्वनी नाहीत, तर मनाला समृद्ध करणारे अनुभव आहेत. आज विज्ञानही सांगतं की संगीत मनावरील ताण कमी करतं, एकाग्रता वाढवतं, मनाला शांत करतं. म्हणूनच आज प्रत्येक ठिकाणी म्युझिक थेरपीचाही वापर केला जातो. चला तर मग आता ऐकूयात असं एक गाणं जे स्वतःच एक थेरपीसारखं काम करतं, आणि याचे थेरपिस्ट म्हणजेच याचे गायक आणि संगीतकार आहेत अजय अतुल, आणि शब्दांकन आहे गुरु ठाकूर यांचं.

श्रोत्यांनो, प्रत्येकाचं आयुष्य हे एका गाण्यासारखं असतं. काही ओळी आनंदाच्या, काही दुःखाच्या, काही आशेच्या, पण प्रत्येक गाण्याचा शेवट सुंदर व्हावा यासाठी जीवनात संगीत असणं अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, आजचा निरोप घेताना मला संत तुकारामांची एक ओवी आठवते. ते म्हणतात, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत अंगी. त्यांच्या एका ओळीतच संगीताची ताकद सामावलेली आहे. चला मंडळी, आता रजा घेण्याची अनुमती द्या. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत ऐकत रहा 93.9 MHz आकाशवाणीचे बडोदे केंद्र. आजच्या या मराठी कार्यक्रमात आपल्यासोबत होती आपली निवेदिका पूनम. धन्यवाद.